0: ಶ್ರೋತೃಂದು ಈ ಗೀತ ಸಹಿತ ಸೆಸಹಲ ಹಿಂದಿ ಕಥಚಿತ್ರ ಗೀತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಿನಿ ಸಂಗೀತ್ ಆಕಾಶವಾಣಿ ರೌರ್ಕೆಲಾ 102.6 FM ಅಸಂತು ಸುನಿಬಾ ಅಮರ ಪರವರ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿವಿಧ ಭಾರತಿ
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन
2: रंग तरंग
1: स्वागत है आप सभी का कार्यक्रम रंग तरंग में. मैं हूं विधि जैन. पहली नज़्म हम सुनते हैं लता मंगेशकर की आवाज़ में. गालिब के बोल और फैयाज़ शौकत ने इसे संगीतबद्ध किया है.